0: ಶ್ರೀಧಾಕುರ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್
1: ಅಹಿಲೆ ದಿಹಾನಕು 9 ಬಜ್ಯೋ
2: यो समय किसान पाई प्रोडक्ट्स प्राली को हो
1: राष्ट्र को शान किसान
2: अ कंप्लीट पाइपिंग सॉल्यूशंस।